0: कुठल्या?
1: क्वीनची चुम्मी घेतली.
2: Oh baby, variety is the spice of our station. 104.9 FM.